0: नुंगना।
1: हेलो
2: हेलो
1: हेलो, यार मातर्तिरो दू?
2: नानो नम
1: हेगी दीरा?
2: अंचा ही
1: एलिंद करे मारतिरो दू? यावरिंदा यावरिंदा केलस्तल निम ध्वनि। हलो
2: हलो का
1: नेटवर्क इल्ल अन्सुत्ते, निम्म ध्वनि केळिस्तिल्ल। ಏನು ಕಲ್ತಿದ್ದೀರಿ ಇವತ್ತು?
2: ಹಾಡು.
1: ಹೇಳಿ.
2: ರಾಮ ಜಯ ರಾಮ ರಾಮ ದಶರಥನ ರಾಮ ದಶಮುಖ ಜನ ರಾಮ ಪಾಪ ರಾಮ ರಾಮ ಜಯ ರಾಮ ಪಶುಪತಿ